आवे पर्दे भाग जगावे परचम अब्बास दा गाजी अब्बास दा सोने अब्बास दा परचम हो परचम